गावे को गुण वडिआइआ चार, गावे को विद्या विखम विचार, गावे को साज करे तनखे, गावे को जी लै फिर देह, गावे को जापै दिसै दूर, गावे को वेखै हादरा हदूर। कथना कथि ना आवै तोट, काथ काथ कथि कोटि कोट कोट। देंदा दे लैंदे थक पाहे, जुगां जुगंतर खाही खाहे। हुक्मी हुक्म चलाए राहो, नानक विगसै वे परवाहो। साचा साहिब साच नाय, पाख्या पाव अपार। आखै मंगै देह, देह दात करे दातार।

द्युपे नुमास्तं निर्कर्महे नुमास्तं निर्परमहे नुमास्तं निर्देशहे नुमास्तं निर्पेशे नुमास्तं निर्नामे नुमास्तं निर्कामे नुमास्तं निर्ताहते नुमास्तं निर्काते नुमास्तं निर्तूते नुमास्तं पूते

अपना बिरद पछाण हाथ दे राखे करे अपने सदा सदा रंग माण साचा साहिब सद मेहरबान

बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे